0: మిత్రులారా ఆశిస్తున్నాం నీటి ప్రసారం మీకు చాలా బాగా మెచ్చింది. ఇక మీ వర్షకు సెలవు ఇవ్వాలి. నమస్కారములు, శుభదినం.
1: NBC-च्या घड्याला ते दुपारचे ठीक साडे 12 वाजले आहेत.
2: स्वर तरंग,
3: स्वर तरंग.
1: रसिक श्रोत्यांना माझा विनम्र नमस्कार. दिवसाच्या मध्यावरही प्रसन्न वेळ सकाळची लगभग शांत झाली आहे आणि आता आपल्या सोबतीला आहेत सुरेल गाणी आणि आनंददायी संगीत. अगदी मनापासून स्वागत आहे आपला दैनिक स्वरतरंग कार्यक्रमात. तेव्हा रसिक हो, चला 12:30 वाजताच्या या सुरेल मैफिलीच्या सुरुवात करू. अशीच एक मोत्याची माळ, स्वप्नील बांदोडकर व सहगायकांच्या आवाजात. तुमच्या कामाच्या विश्रांतीच्या किंवा जेवणाच्या वेळेला संगीताची एक सुंदर

मंगलवारचीही आनंददायी दुपारी तुमच्या मनापासून परत एकदा स्वागत करण्यात येत आहे. रसिको हो, या गोर गणेश भक्ती गाण्यानंतर कार्यक्रमाची दुसरी भेट म्हणून चला ऐकूया स्वप्न झालेले ऋषिकेश रामदे यांच्या आवाजातलं आस ही नवी साध दी तसी कुणी. ऐकत राहा आपला दैनिक स्वरतरंग कार्यक्रम. कारण प्रत्येक सूर काहीतरी सांगत असतो आणि प्रत्येक गीत मनात एक सुंदर आठवण

रसिक श्रोत्यांनो, दुपारची ही वेळ आहे. दिवसभराच्या धावपळीत काही क्षण स्वतःसाठी काढा आणि या सुरेल संगीतमय वातावरणात आपल्या मनाला थोडा निवांत श्वास घेऊ द्या. पुढील गीत चला ऐकूया सुरेश वाडकर व कविता कृष्णमूर्ती या दोघांच्या सुमधुर आवाजात. सरीत सोन चाफा दिवस माझे तुझे, रचना श्रेष्ठ कवी मंगेश पारगावकर यांचे असून हे द्वंद्वगीत सजलेले आहेत महान संगीतकार शांकनील यांच्या मधुर संगीताने.

मंगेश पाडगावकरांची ही सुंदर रचना ऐकल्यानंतर श्रोती रसिक हो चालू करीत आहोत आपला सरतरंग कार्यक्रम. नवरी मिली नवऱ्याला या मधुर चित्रपट गाण्याने निशाणा तुला दिसला ना, आणि हे गीत आपल्या मधुर आवाजात व्यक्त केले आहेत प्रतिभावंत गायक सुरेश वाडकर व सुरचंद्रिका अनुराधा पौडवाल.

या कार्यक्रमातील पुढची भेट म्हणजे रसिक हो, हे पुढील मधुर कोळी गीत तृप्ती राणे, केवल वालोंज, रोहित मुजावर व सह गायकांच्या सुस्वरात.

तुमच्या वर सह गायकांच्या आवाजातल्या या कोळी गाण्यानंतर संगीतप्रेमी श्रोत्यांनो, पाहता पाहता स्वरतरंग कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत आम्ही पोचलो आहोत. तेव्हा शेवटचे गीत वाजवित आहोत खास तुमच्यासाठी आशा भोसले, सुरेश वाडकर, उषा मंगेशकरांच्या सुमधुर आवाजात. तेव्हा देवता ह्याच्या चित्रपट गाण्याबरोबरच सादर करण्यात आलेला आजचा आपला कार्यक्रम इथेच संपत आहे. आशा आहे आम्ही निवडलेली गाणी तुम्हाला खचितच आवडली असतील. तेव्हा पुनश्च भेटूया नव्या सुरांसह. तोपर्यंत विशेष काळजी घ्या, सुरक्षित रहा, आपले मन प्रसन्न ठेवा. या सद्भावनेनेच मी तुमची रजा घेते. शुभ दिन व नमस्कार.

हरलो गोते द मने नंदजी ना लाला हरलो गोते द मने नंदजी ना लाला हरलम वाला मारो जीवड़ो समायो जाम्यो जाम्यो जाम्यो रे बायो

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: रजनी गंधा द रोज रात्रि रेडियो मॉरिशस पर रजनी गंधा।
2: नमस्कार श्रोतनो, श्री सोबत आपण आहात रेडिओ मॉरिशसवर आणि रजनीगंधा कार्यक्रमात मी तुमचे अगदी मनापासून स्वागत करतो। श्रोतनो, आशा करतो की तुम्ही सगळेजण ठीक आहात आणि सुरक्षित आहात। फक्त 20 मिनिटांचे कार्यक्रम आहे श्रोतनो, जास्त वेळ नाही, तेव्हा पटकन कार्यक्रम

श्रोत्यांनो, आज मराठी दिग्दर्शक रवी जाधव यांचा वाढदिवस आहे, तेव्हा त्यांना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा. या क्षणी त्यांच्याच मूवीतून घेतलेलं एक गाणं ऐकूया आणि या गाण्याद्वारे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवूया.

श्रोतनो या क्षणी तुमच्यासाठी वाजत आहोत ते शेवटचे गाणं पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. काळजी घ्या आपली, पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.